मैं तुझ ऊपर बहुमानिया, जा तू अंदर ता सुखे, तू निमाणी माणिया, जे तू तुठा कृपा निधान, ना दूजा वेखाल, एहा पाई मूह दातड़ी,